मंजिल न दे चराग न दे हौसला तो दे, मंजिल न दे चराग न दे हौसला तो दे, तिनके का